0: असनंग बो
1: कैलो कनांगकु मामानाव गाकोत म्यामपाइ लांग तसिकाप तेको अइनतुतुनान सबागि ब्रिसवक नपोंगा इसो पोंगुयातान तिनान दित असनंग मंतक तुंदुंदु Kaparagatan liti na po, nga awsong kuro kapagawit kabalingkangan, labi o tapot om osinang man wonsoyo, om kasudong nagi, kumatulun dit lumohing, teka kiharawin agatinan dit kalabi. Kasimbanan dit osanong apurimanan, sarad o wonsoy pipiro briswok id suang seminggu.
2: Radio Malaysia Sarawak BFM 05 Boros Dusun Osanong Kopio.